नमस्कार. आत्तापर्यंत ईमेल आणि व्हॉट्सअप मेसेजवरून मंडळाची ॲन्युअल जनरल मीटिंग येत्या 26 जुलैला बी फेकर्स हॉलमध्ये संध्याकाळी 4 ते 6:30 असल्याचे सर्वांना माहीत झाले असेलच. या मीटिंगला मंडळाचे सभासद असणारे आणि सभासद नसणारे सर्वजण हजर राहू शकतात. मंडळाचे कार्य समजून घेण्याची तसेच कमिटीत काम करण्याची जबाबदारी घेतली तर आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळून या कामास किती वेळ द्यावा लागतो याचीही कल्पना सध्याच्या कमिटीकडून जाणून घेता येईल. सभासद नसणाऱ्यांना मात्र निवडणुकीत मतदान करता येणार नाही. तुमच्या स्वतःच्या मनात समाजासाठी करण्याच्या कल्पना असतील, विचार असतील, तर ते प्रत्यक्षात आणण्याची आणि समाजासाठी काम केल्याचे समाधान आणि आनंद मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तेव्हा 26 जुलैच्या सभेला सहकुटुंब, सहपरिवार, नातेवाईक, मित्रमंडळींसह यावे. येणार असल्याचे व्हॉट्सॲपवरती लिंक दिली आहे, त्यावरून कळवावे. आसन व्यवस्था आणि अल्पोपहाराची तयारी करण्यासाठी धन्यवाद.

0: आभा, ये ये काय ग, मी इथे कॅफेच्या आत तुझी वाट बघत बसले कधीपासनं, आणि मी बघते तू वेळेवर तर आलीस, पण गेली 5 मिनिटं बाहेर उभं राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होती.
1: अगं सॉरी, मला तो फोन घ्यायलाच लागला, टाळता नाही आला बाई.
0: हे तुझं नेहमीचंच आहे, पण ती शाळेपासनं म्हणजे मला म्हणणार मी तुझी बेस्ट फ्रेंड, पण तू सगळ्यांशी पहिलं बोलणार आणि शेवटी मला म्हणणार हाय निवेदिता.
1: हा तुझा शाळेत असल्यापासूनचा गैरसमज आहे.
0: काय, मी बेस्ट फ्रेंड आहे हा गैरसमज आहे?
1: नाही नाही, तसं नाही, पण मी तुझ्यापेक्षा दुसऱ्या मैत्रिणींशी जास्त बोलते हा गैरसमज आहे.
0: हो ते आहेच, पण असं मला वाटतं. आपण भेटलो ना की असं कधीही होत नाही की शाळेची आठवण काढली नाही. किती गोड होते ना ते दिवस.
1: हो ग, ते दिवस गोड होते आणि त्यावेळेचे गैरसमज सुद्धा असे छोटे छोटे आणि गोड गोड होते.
0: खूप वाव असायचा ना गैरसमजाला तेव्हा, म्हणजे आपल्या मुलींच्या ग्रुप मध्ये तर जास्तीच व्हायचं.
1: तुझी नेहमीची तक्रार, तू माझी मैत्रीण असून दुसरीकडे उभी राहिलीस.
0: आणि काय ग, नेहमीचे गैरसमज आपले असायचे. हा हा, मी डब्यात चिरा आणला की तुला पहिला घास हवा असायचाच.
1: हो,
0: मी चुकून कोणाला पहिल्यांदा ऑफर केली की बाईसाहेब रुसल्याच.
1: ह्या गोष्टी त्यावेळेला खूप मोठ्या वाटायच्या, नाही का?
0: हो,
1: आणि त्यावरून अश्रुपातही व्हायचा.
0: पण आपल्या ग्रुपमधल्या मुलांचं तसं बरं असायचं ना, म्हणजे रुसवे फुगवे असं काही नाही. राग आला की सरळ मारामारी करून मोकळे, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मित्र सगळे गळ्यात गळे घालून फिरणार एकत्र.
1: हो अगं निवेदिता, आता मोठं झाल्यावर समजतं की हा एक्स वाय ट्रेट आहे, म्हणजे इमोशनल व्हायचंच नाही मुळी.
0: हो खरंच. आणि कॉलेजमध्ये आठवतं, म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा आपले बरेच गैरसमज व्हायचे ना तेव्हा.
1: हो, भरपूर गैरसमज दुसऱ्यांबद्दल आणि स्वतःबद्दल.
0: ती नाही का आपल्या वर्गात सीमा होती, आठवते?
1: हो आठवतं. आणि तिला वाटायचं की तिचा आवाज खूप छान आहे, आणि नेहमी गॅदरिंग मध्ये गाणं म्हणायला पहिला नंबर तयार असायची.
0: काय का वाक्य असायचं आपलं ते नेहमी,
1: त्याचा किंवा तिचा स्वतःबद्दल गोड गैरसमज आहे.
0: आणि नंतर नंतर कॉलेजमध्ये ना मुला मुलींमधले गैरसमज तर आणखीन मजा व्हायचे. म्हणजे कोणी नोट्स मागितल्या किंवा पेन मागितलं की लगेच वाटायचं हे स्पेशल अटेन्शन आहे.
1: हो ना, त्यांनी तिच्याकडे कितीदा पाहिलं
0: किंवा पाहिलंच नाही आज.
1: त्यांनी तिला स्माईल दिलं
0: किंवा स्माईल नाही दिलं.
1: ते एकमेकांशी बोलत उभे होते. अशा छोट्या छोट्या गोष्टीवर इतक्या अगं रुमर स्प्रेड व्हायच्या आपल्या कॉलेजमध्ये, नाही का? म्हणजे एक कादंबरी झाली असती आपल्या सगळ्या किस्सांवर.
0: आणि ती आठवते तुला आभा, स्वाती आणि सुहास आठवतात?
1: हो हो,
0: अगदी नेहमी एंट्री दोघांची एकत्र, म्हणजे कॉलेजमध्ये एकाच वेळी गेट मधून आत येणार.
1: हो, आणि आपल्याला नंतर कळलं की त्यांची बस एक होती म्हणून ते एकत्र यायचे.
0: आपल्याला तेव्हा वाटायचं की सुहास स्वातीचा बॉयफ्रेंड आहे.
1: बिचारे गेले कॉलेज संपवून आपापल्या मार्गे गेले.
0: हे तुला रिबिंदे आठवतो आपला थर्ड इयरचा?
1: त्याचं काय
0: असं काय करतेस? आठव आठव, तुला आठवेलच तो राहुल आठवतो.
1: आता राहुल ही काय विसरण्यासारखी व्यक्ती नाही, राहुल कसा नाही आठवणार?
0: काय डॅशिंग होता ना, आणि आठवतो त्यांनी काय केलं होतं रिबिंडेला.
1: हो, त्यांनी येऊन रिबिंडेला सकाळी सकाळीच आपल्या दोघींना मस्त फ्रेंडशिप रिबिन बांधली.
0: हो, आपण किती खुश झालो होतो. अच्छा, राहुलनी बांधली. मग आणि मग आठवतो आपल्याला समजलं, त्याला आपल्या ग्रुप मधल्या श्रुतीचा इंट्रो करून हवा होता.
1: हे बघ, त्या गैरसमजामुळे का होईना, पण ती सकाळ आपली छान गेली. आणि आपल्या वेळेला कसं गं, स्मार्टफोन नव्हते, सोशल मीडिया नव्हता. काय गं निवेदिता, आता क्लॅरिटी आली असेल का ग टीनेजर्सना?
0: आता मी बघते माझ्या मुलीकडे ना, तेव्हा उलट मला असं वाटतं की आत्ताच्या टीनेजर्सचं लाईफ जास्ती कॉम्प्लिकेटेड असावं.
1: हो कसं काय?
0: म्हणजे बघ ना, तेव्हा आपल्याकडे फोन वगैरे नसायचे, पण ह्यांना कसं, आता त्यांनी माझ्या फोटोला लाईक केलंच नाहीये, हा किंवा केलं आहे, मग इंस्टाग्रामवर फॉलो केलं नाही किंवा केलं आहे पण एवढेच आहेत. आणि आणखी नाही सांगू का, म्हणजे साधी गोष्ट, तुझेही ग्रुप्स असतील ना खूप व्हॉट्सअपवर, तर ह्यांचा क्लोज फ्रेंड्सचा ग्रुप, मग त्याच्यात त्या तिसऱ्या मुलीला ऍडच नाही केलं किंवा मग कोणी ऍड केलं.
1: म्हणजे गैरसमजांना वाव आहे. ऐक ना, एक टीनेजर्सचं ठीक आहे, ते अजून मॅच्युअर नाहीत म्हणून सोडून देऊया, हे पण आपल्या मोठ्या माणसांमध्ये की होतातच की गैरसमज अजून सुद्धा, हो की नाही?
0: नक्कीच, म्हणजे आता वाढतच गेलेत असंही म्हणता येईल, कारण कधी कधी उलट जास्त सिरियस असतात मोठेपणाचे गैरसमज. म्हणजे बघ, तुला आठवतंय ना, म्हणजे अमुक यांनी किंवा तमुक यांनी समज जर नवीन घर घेतलं तर हो आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही किंवा बोलवलंच नाही तुम्ही हाऊस वॉर्मिंगला.
1: हो हो, आणि भारतात जास्त आहे, मुलाच्या लग्नात आम्हाला बोलवलंच नाही. आम्ही इतकं मोठं गिफ्ट घेतलं, रिटर्न गिफ्ट मात्र काय छोटस.
0: हो अगदी. किंवा मला वाढदिवसाला विषयी नाही केला या वर्षी म्हणून रुसवे फुगवे.
1: अगं पण इतकंच काय निवेदिता, म्हणजे एखाद्या सार्वजनिक संस्थेच्या भाषणात म्हणजे सगळ्यांचे आभार मानले पण माझा मात्र उल्लेखही नाही केला असं वाटू शकतं.
0: बरोबर. आणि याचा अर्थ माझी किंमतच नाही यांना असाही काढला जातो.
1: हो ना अगं, पण संस्थेचे लोक मात्र ही व्यक्ती आपलीच अगदी घरची हिचे काय औपचारिक आभार मानायचे अशा विचाराचे असू शकतात ना.
0: हो, आणि हे सगळे मोठेपणाचे गैरसमज ना गोड नसतात मग.

झालं? एक होती मुलगी, एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली, कोपऱ्यात जाऊन

0: मग आला ससा, मग आला ससा, पांढऱ्या शुभ्र लोकरीचा गुंडा जसा म्हणतो कसा, बघा बघा मी तिला हसवतो कसा, पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा.
1: काय छान गप्पा रंगल्या ग निवेदिता, आज गैरसमज या विषयावर ना. आणि कितीतरी नाटक सिनेमे कादंबऱ्या आहे ना या विषयावर.
2: या विषयावर म्हणजे अगदी तू म्हणणं इंग्लिश मधले रोमिओ ज्युलियट पासून ते आपल्या हिंदी मराठी सिनेमांपर्यंत इतके छान सिनेमे आहेत. म्हणजे अमोल पालेकरचे काय धम्माल सिनेमे आहेत गैरसमजावर आधारित. मला जेवढ्या आठवत आहेत
1: कुठले ग,
2: गोलमाल तो तर अगदी लगेच आठवतो. इवन छोटी सी बात, रजनीगंधा, हे सगळे तसेच होते नाही का.
1: ए त्यांचा चितचोर सिनेमा काय सुंदर आणि रिलेटेबल होता ना. ए तुला माहितीये का हा सिनेमा पुलंच्या अंमलदार या नाटकावर बेतलेला होता.
2: ए हो हो हो. आणि हे जे अंमलदार नाटक आहे ना हे मुळात एक इंग्लिश द इन्स्पेक्टर जनरल ह्या नाटकाचं मराठी रूपांतर होतं. म्हणजे आपला हिरो हा खूप मोठा इंजिनियर आहे असं हिरोईनच्या म्हणजे जरीना वाहब आहे बघ तिच्या आई वडिलांना वाटतं. आणि ते त्यांच्या मैत्रीला म्हणा किंवा प्रेमाला म्हणा उत्तेजन देतात. पण तो काही इंजिनियर वगैरे नसतो हे त्यांना शेवटी कळतं.
1: अग आता तू विषय काढलास आणि मला ढिगभर सिनेमे आठवायला लागले. म्हणजे गैरसमज झालेला किंवा मुद्दाम घडवून आणला.
2: बरोबर.
1: एक

0: चुपके चुपके सिनेमा आठवतो
1: कुठला ग
0: चुपके चुपके बघ त्याच्यात केवढेतरी गैरसमज घडवून आणलेले होते असं काय करते धर्मेंद्र
1: हो आठवला आठवला शर्मिला टागोर
0: शर्मिला टागोर आणि मराठीतले सिनेमे म्हणजे अशी ही बनवा बनवी
1: हो त्याच्यातही घडवूनच आणलेलं गैरसमज पण तू हा विसरलीस हिंदीतला अंदाज अपना अपना
0: कितीही वेळा बघू शकते
1: इवन मी अशी ही बनवा बनवी हा सिनेमा कितीही वेळा बघू शकते आणि तुला ते जुने आठवतात सिनेमा म्हणजे सीता और गीता अंगूर सगळे म्हणजे डबल रोल इव्हन लेटेस्ट चालबाज सगळे डबल रोल आणि गैरसमज
0: हे बघ हे ना सगळे खूप जुने सिनेमे त्या मनाने जुने सिनेमे झाले म्हणजे माहितीचा पडताळा करण्याची साधनं काय तेव्हा उपलब्ध नव्हती आणि मग असं गैरसमज होऊ शकतात ना म्हणजे शक्य होते गैरसमज होणे पण आपण लहान असताना 90s मधला सिनेमा हम आपके है कौन किती अनबिलिव्हेबल म्हणजे अगदी हुशार मुलगी जी कम्प्युटर शिकते आहे माधुरी दीक्षित तिला माहीतच नाही की आपलं लग्न कोणाबरोबर ठरलंय हे अशक्य वाटतं
1: अशी म्हणजे अशक्य गोष्ट असलेला सिनेमा पण झाला सुपर डुपर हिट म्हणजे आपल्याकडे गैरसमज होऊ शकतात याची सगळ्यांनाच खात्री आहे असं वाटतं
0: ऐक ना आपण अशी बनवा बनवी मधलं मस्त गाणं ऐकतो

0: करी खर तला दुनिया सलाम करी
1: बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
2: छान वाटलं निवेदिता हे गाणं ऐकून. मी मन अगदी बालपणात गेलं नाही का 1988 चा सिनेमा आहे हा.
3: हो अच्छा,
2: किती वर्षांपूर्वी पाहिलाय आपण आणि किती वेळा पाहिलाय. निवेदिता, चार लोकांनी म्हटल्यावर काय गाणं म्हणजे सुरेश वाडकर, शैलेंद्र सिंग, अमित कुमार आणि सचिन पिळगावकर.
3: अच्छा,
2: गैरसमज.
3: आणि अग म्हणजे नुसते सिनेमाच नाही, आपल्याकडच्या पौराणिक कथांमध्ये सुद्धा गैरसमज ह्या विषयावर आधारित किती उदाहरणं सापडतात. म्हणजे हे बघ ना, आपली लहानपणीपासून ऐकलेली गोष्ट
2: कुठली,
3: पार्वती आंघोळ करत असताना बाळ गणेशाला स्नानगृहाच्या बाहेर बघून भगवान शंकरांनी त्यांचे डोके उडवणे, म्हणजे हे गैरसमजच झाला नाही का एक प्रकारचा.
2: बरोबर.
3: आणि दुसरं उदाहरण म्हणजे दशरथ राजाला झालेला गैरसमज. श्रावणबाळ कवाडीनं पाणी भरत असताना राजा दशरथाला वाटलं की हा एखादा जंगलातला प्राणी आहे आणि त्यांनी मारला बाण. म्हणजे याही गोष्टी आधीपासून आपण बघत आलोय किंवा ऐकत आलोय.
2: हो, आणि महाभारतातली पण उदाहरणं आहेत की म्हणजे अर्जुन नवविवाहित द्रौपदीला घेऊन घरी आला, कुंतीने विचारलं भिक्षा आणली आहे का, मग सगळ्या भावांनी वाटून घ्या. किंवा युधिष्ठराने नरोवा कुंजरोवा असं म्हणणे, एक ना दोन. ए पण निवेदिता, सत्यभामेच्या अंगणात पारिजात राहून रुक्मिणीच्या दारी फुलांचा सडा पाडणारा श्रीरंग मात्र जिंकतो. म्हणजे बघ ना, दोन्ही घरी मी तुमचाच, आपल्या खऱ्या आणि पूर्ण प्रीतीचा आभास निर्माण करतो, नाही का. हल्लीच्या पुरुषांनी धडा घ्यावा त्याच्यापासून.
3: अगो, नेमका कसला धडा घ्यायचा असं म्हणतेस बाई, दोन बायका असण्याचा?
2: नाही नाही, दोन नको पण एकच जी आहे. मी आता किती दमलोय.

0: गमतीचा भाग सोड, पण जगातील इतिहासात कितीतरी गंभीर विघातक आणि विनाशक गैरसमजी झालेले आहेत.
1: अगं म्हणजे तू जपानचं म्हणतेस ना?
0: जपानचं काय म्हणजे जपानचं?
1: अगं ती हे बघ, मी तुला माझी IQ माहिती सांगते. असं म्हणतात की 1945 जुलै महिन्यात मित्र पक्षांनी जपानला तीव्र शब्दात ताकीद दिली आणि ह्या ताकीदीकडे दुर्लक्ष केलं तर प्रॉम्प्ट अँड अटर डिस्ट्रक्शन करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं होतं.
0: अच्छा.
1: अर्थातच यावर जपानच्या पंतप्रधानांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, पण ह्या बाबतीत तोवर काही त्यांची अंतर्गत चर्चा म्हणा किंवा निर्णय झालेला नव्हता. त्याच्यामुळे जपानच्या पंतप्रधानांनी मोकसात्सू ह्या एकाच शब्दात उत्तर दिलं.
0: अच्छा.
1: तता मोकसात्सू हा जो जपानी शब्द आहे, जपानी शब्द, याला अनेक छटा आहेत.
0: अच्छा.
1: त्यांना ह्या शब्दाचा अर्थ मामला विचाराधीन आहे असा अभिप्रेत होता.
0: बरोबर.
1: पण ह्याच शब्दाचा दुसरा अर्थ सायलेंटली इग्नोरिंग, शांतपणे दुर्लक्ष करणे असाही होतो ग.
0: अच्छा.
1: तर मित्र राष्ट्रांनी ह्याचा अर्थ जपान आपल्या धमकीला भीक घालत नाही असा घेतला.
0: अरे बापरे.
1: आणि अणुबॉम्ब टाकला गेला.
0: ओ अगं, आपल्या इतिहासातही ध चा मा हे अगदी परिचित उदाहरण आहे, हो की नाही?
1: हो हो.
0: म्हणजे लिखित स्वरूपात इतिहास फार कमी उपलब्ध असल्याने इतर उदाहरणं फारशी सापडत नाहीत आपल्याला
1: भारतीय इतिहासात.
0: हो.
1: आणि निवेदिता, हल्ली राजकीय पातळीवर जे गैरसमज सतत घडवून आणले जात आहेत त्याबद्दल तर बोलूच नाही. म्हणजे मुळात आपण भारतीय असल्याने तिथल्या बातम्या आपण अधिक वाचतो पाहतो.
0: हो.
1: पण बघ ना, जगभरातच धर्म, भाषा, प्रांत सतत कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून न भूतो न भविष्यती असं वातावरण पेटत राहील, गैरसमज निर्माण होत राहतील हेच पाहिलं जात आहे.
0: खरंच. म्हणजे खरं म्हणजे गैरसमज व्हायला नको म्हणून स्पष्ट क्लिअर कम्युनिकेशन, दॅट इज द की.
1: खरं आहे. आणि व्यावसायिक समज गैरसमज हा तर मोठा अभ्यासाचा विषय आहे.
0: हो ग.
1: आम्हाला म्हणजे मेडिकल ट्रेनिंगमध्ये हँड ओव्हर, ओव्हर नीट देणं हे अक्षरशः शिकवलं जातं.
0: अच्छा.
1: मोजक्या शब्दात सगळी महत्वाची माहिती पुढच्या माणसाला सांगायची. आतापर्यंतच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन, थॉट प्रोसेस संक्षिप्तपणे हँड ओव्हर करायची, हे महत्वाचं स्किल आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला डेव्हलप करावं लागतं.
0: नाही, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे मी आमच्या कामात सुद्धा जो काही छोटासा बदल तुम्ही आणला असेल, म्हणजे तुमच्या बिझनेस प्रोसेसमध्ये असेल किंवा तुमच्या IT मध्ये असेल, तरीही तो छोटा बदलही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी मल्टिपल ईमेल्स किंवा प्लॅन्ड ईमेल्स आणि वर्कशॉप्स हे ह्याच्यातनं पूर्ण कम्युनिकेट ट्रान्सपरंट ठेवलं जातं.
1: आणि एव्हिएशन इंडस्ट्री, विमानचालन, सैन्य, यात सुद्धा नाही का,
0: म्हणजे त्याच्यात माहितीची देवाणघेवाण करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण कुठल्याही गैरसमजाला तिकडे वाव मिळूच शकत नाही, पूर्ण स्पष्टपणा हवाच. त्यामुळे प्रोटोकॉल्सचे तंतोतंत पालन कसे करावे आणि ते करायलाच पाहिजे हेही शिकवलं जातं. कारण म्हणजे तू विचार कर, एका शब्दावर किंवा एका निर्णयावर अनेक आयुष्य अवलंबून असल्याने सातत्याने उत्तम कम्युनिकेशनचा विचार करावा लागतो. आणि तुला माहिती आहे का, ह्याच्यावर आधारित अनेक ट्रेनिंग कोर्सेस, वर्कशॉप्स किंवा इव्हन सिम्युलेशन्स खूप बंधनकारक असतात एव्हिएशन इंडस्ट्रीला.
1: निवेदिता, समज आणि गैरसमज यातली रेषा कधी कधी धूसर असते. जसं जसं मोठं होत जातो की नाही, तसं तसं कळत जातं की जगात काही गोष्टी ह्या पूर्ण खऱ्या आणि काही गोष्टी पूर्ण खोट्या आहेत. पण बऱ्याचशा गोष्टी ह्या खऱ्या आणि खोट्याचं मिश्रण असलेल्या, सरमिसळ असलेल्या अशा ग्रे झोनमध्ये पण आहेत. आपल्याकडे म्हटलंच आहे की नाही, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या.
0: सुंदर सजवलेलं घर, अगदी निगुतीने केलेला संसार, प्रेमाने वाढवलेली मुलं, हे सगळं माझं आहे असं वाटणं म्हणजे सुद्धा माझा सगळ्यात मोठा गैरसमज असू शकतो, नाही का? माझ्या आवडीनिवडी, माझ्या भावभावना, माझे विचार, माझे निर्णय, हे सगळं फार महत्वाचं आहे असं प्रत्येकालाच वाटतं.
1: खरंय ग बाई निवेदिता. मग ह्या सगळ्या अनादि अनंत पसाऱ्यात आपण कोण, कुठलं क्षणभंगूर जगणं जगतो आहोत हा प्रश्न उरतोच, नाही का? निवेदिता, आपल्या आयुष्यातल्या उथळ वरवरच्या समज गैरसमजांची आवरणं दूर करून उपजीविकेच्या पलीकडे जाऊन यथाशक्ती का होईना पण लोकोपयोगी कर्म करत आपल्याला शाश्वताच्या दिशेनं एकतरी पाऊल टाकतात.

0: श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपण ऐकलात ॲडलेड मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणीवर. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा. तुम्हाला इथे प्रेझेंट करायचं असल्यास आम्हाला तुमचा आवाज आणि तुमचे विचार ऐकायला खूप आवडतील. ऐकत रहा ॲडलेड वाणी 5 EBI रेडिओ 103.1 FM वर दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता. मी निवेदिता
1: आणि मी आभा
0: आपली रजा घेतो. शुभरात्री.